0: नवश्नाशङ्करिष्ये प्राचीनादेति दक्षिणाभिमुखः आत्मनोऽग्रे दर्भवटम् उदन्मुखम् संस्थाप्य अत्रिगोत्रस्याम् वेङ्कटेशप्रेत नवश्राद्धे अजन्ते क्षण उपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेत नवश्राद्धे इदन्ते पाद्यमुपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेतनाश्राद्धे आसन उपतिष्ठतु तिलान् प्रक्षिप्य अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेतनाश्राद्धे
1: ಯಾವಾಗ ಬರ್ತೀರಿ ಮುಂಬೈ ರಾ
2: ಆಯ್ತಲ್ಲ ನೀವು ಕರೆಯೋದು ಮತ್ತ ನಾನು ಕರೆಯೋದು ಅದನ್ನ ಕರೀರಿ ಬಾಬು
1: ಬರುದಿಲ್ಲ ಅವರು ಎಷ್ಟು ಸಾರಿ
3: ಅರೆ ಯಾರೇ ಅದ ಬಸ್ ಬರ್ತದೆ ಇಷ್ಟ ಕೊಡು ಕೊಡು
1: ಇಲ್ಲ